सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 म्हणजेच 29 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत मी धम्मपाल जाधव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करूयात.

0: श्रोतेहो, आताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी ऐकलात. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ.

0: आखिरी मैच में भारत को 6 विकेट से हरा दिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते हो FM बैंड 101.7 MHz वर आकाशवाणी से हे छत्रपति संभाजीनगर केंद्र है। आता सकाळचे 6:05 झाले आहेत। अमृतधारा या कार्यक्रमात आपण ऐकूयात जीवन याविषयी डॉक्टर सतीश ढगे यांचे विचार।
2: जीवन म्हणजे नेमकं काय? जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर की सुख दुःख, यश अपयश, आशा निराशा यांची अखंड मालिका? खरं तर जीवन हे केवळ जगण्याचं नाव नाहीये, तर ते समजून घेण्याची, अनुभवण्याची आणि स्वतःला घडविण्याची एक प्रक्रिया आहे। मनुष्य जीवन हे एखाद्या नदीसारखं असतं। नदीला मार्गामध्ये दगड भेटतात, वळणं येतात, खोल दऱ्या भेटतात, पण ती थांबते का? नाही ना, ती पुढे वाहतच राहते। त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये देखील अनंत अडचणी येतात, पण संकट म्हणजे जीवनाचा शेवट नसतो, ती खऱ्या अर्थानं नव्या सामर्थ्याची सुरुवात असते। जीवनाचं खरं सौंदर्य स्वतःपुरतं जगण्यात नाहीये, तर इतरांच्या उपयोगी पडण्यात आहे। संत कबीर यांचा एक प्रसिद्ध दोहा आहे, माला फेरत जुग भया, फिरान मनका फेर, करका मनका डार दे, मनका मनका फेर। म्हणजेच हातातील माळ फिरवून वर्ष लोटून देखील जर मन बदललं नाही, तर त्या साधनेचा काय उपयोग? खरा बदल हा बाह्य आचरणामध्ये नाही, तर अंतःकरणामध्ये झाला पाहिजे। मित्रांनो, आज आपण यशाच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, पण जीवनाची खरी परीक्षा स्पर्धेमध्ये पहिलं येण्यात नसते, तर संकटांमध्ये स्थिर राहण्यात असते। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ। म्हणजेच सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांच्यामध्ये समभाव ठेवणं हेच जीवनाचं मोठं तत्वज्ञान आहे। जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही, पण जे आहे त्यात समाधान आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करत राहणं, या दोन गोष्टींचा समतोल म्हणजेच खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला। भारतीय संस्कृतीच्या अनुसार आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो। वडाचं झाड हे भारतीय संस्कृतीमध्ये दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनशक्तीचं प्रतीक मानलं जातं। वडाच्या झाडाची एक विशेषता आहे, त्याच्या फांद्यांमधून पुन्हा मुळं ही जमिनीमध्ये उतरतात आणि ते झाड अधिक मजबूत होत जातं। मानवी जीवनाचंही असंच असतं। आपल्या संस्कारांच्या, नातेसंबंधांच्या आणि मूल्यांच्या मुळाशी आपण जोडलेलं राहिलो की जीवनामध्ये कितीही संकटं आली तरी देखील आपण कोसळत नाही। सावित्रीनं सत्यवानासाठी केलेला संघर्ष हा केवळ पतिप्रेमाचा संदेश नाहीये, तर निष्ठा, धैर्य, संयम आणि अटळ विश्वास यांचं ते प्रतीक आहे। जीवनामध्ये अनेकदा परिस्थिती मृत्यू समान कठीण वाटते, पण श्रद्धा, धैर्य आणि प्रयत्न यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या संकटांवर देखील आपल्याला मात करता येते। हा संदेश वटपौर्णिमा आपल्याला देत असते। संत कबीर म्हणतात, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नाही, सब अंधियारा मीट गया, दीपक देखा माही। म्हणजे अहंकार असेपर्यंत सत्य दिसत नाही, पण जेव्हा अहंकार विरघळतो तेव्हा जीवनाचा खरा प्रकाश आपल्याला अनुभवता येतो। मग जीवनाचा सार काय? जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, जीवन म्हणजे स्वप्न पाहणं, जीवन म्हणजे संघर्ष करणं, जीवन म्हणजे प्रेम करणं, जीवन म्हणजे क्षमा करणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन म्हणजे सतत शिकत राहणं। म्हणूनच आपलं जीवन आपल्याला तीन गोष्टी शिकवतं, कृतज्ञता, करुणा आणि कर्म। ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता आहे त्याच्याकडे आनंद आहे, ज्याच्या मनामध्ये करुणा आहे त्याच्याकडे मानवता आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये कर्म आहे त्याच्याकडे यश आहे। श्रोते हो, जीवन हा परमेश्वराने दिलेला एक अमूल्य प्रसाद आहे। त्याची लांबी आपल्या हातात नसते, पण त्याची खोली आणि गुणवत्ता मात्र नक्कीच आपल्या हातात असते। चला तर मग प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जगूया, प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागूया, प्रत्येक संकटाला संधी मानूया आणि प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवूया। संत कबीर त्यांच्या एका दोह्यामध्ये म्हणतात, साई इतना दीजिए जामे

0: कुटुंब समाए, मैं भी भूका न रहूं, साधू न भूका जाय। म्हणजेच परमेश्वरा एवढंच दे की माझं जीवन समाधानानं जाओ आणि माझ्यामुळं दुसऱ्याला देखील आधार मिळो। यातच खऱ्या अर्थानं जीवनाचं सौंदर्य सामावलेलं आहे।
1: अगदीच श्रोते हो, जीवनाचं सौंदर्य कुठे सामावलेलं आहे हे यातून आपल्याला नक्कीच कळलेलं आहे। अमृतधारा या कार्यक्रमात आत्ताच आपण जीवन याविषयी डॉक्टर सतीश ढगे यांचे विचार ऐकलेत। हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। श्रोते हो, आता सकाळचे 6:10 झालेत। प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। सकाळच्या या प्रसन्न वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत निरंजन स्वामी यांच्या रचनेनं, संगीत बाळबर्वे यांचं।

श्रोते हो, यानंतर आपण स्वरांजली या कार्यक्रमामध्ये ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत रचनेतील संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात स्वरांजली. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं, सुधीर फडगे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आशा भोसले यांचा.

0: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत।
0: आधी झुमके?
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठीही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की? देऊ इंजेक्शन।
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
4: श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील मधुकर पाठक यांच्या संगीत रचनेतील बुद्धगीत।

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात अनूप जलोटा यांच्या स्व

श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात समूह स्वरातील सुरेश देशपांडे यांचं गीत, संगीत प्रभाकर धाकडे यांचं।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे NPS संचय काय?
1: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुर, जिल्हा हिंगोली. मूग लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. मूग हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे, पौष्टिक असं पीक आहे, खरीप हंगामामध्ये घेऊ शकतो. विविध पद्धतीमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा मुगाचा समावेश आपण करावेस हवा. यांनी काय होईल की जमिनीचा बेवड खूप चांगला होईल, जमिनीत नताचं प्रमाण वाढेल आणि सोबतच चांगले भाव आपल्याला याच्यामध्ये मिळतात. तर सुरुवातीला जाणून घेऊ की या मूग या पिकामध्ये कुठले कुठले वाण आहेत. त्यामध्ये आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेला BM 2003-2 हा वाण आपल्याला वापरता येईल. सोबतच उत्कर्षा हा सुद्धा वाण आपल्याला मूग या लागवडीसाठी घेता येईल. तसेच BM 2002-1 हा वाण सुद्धा खूप चांगला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेला PKV AKM 04 हा वाण आहे. AKM 12-24 आणि AKM 12-28 हे सुद्धा एक नवीन वाण मुगाचे विकसित झालेले आहेत. हे दोन्ही वाण आपल्याला मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी वापरता येईल. सोबतच PKV ग्रीन गोल्ड जे आहे AKM 99-11 हा वाण आहे. Phule M-2 BM 4 फुले वैभव, PKV PKM 49 फुले चेतक, फुले मूग 2, PKV AKM 4 BM 2003-2 त्यानंतर आपला लोकप्रिय असलेला BPMR 145 हे वाण सुद्धा आपल्याला पेरणी करता वापरता येईल. मूग या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन परंतु उत्तम निचरा असणारी जमीन असणे अतिशय आवश्यक आहे. पूर्व मशागतीमध्ये उन्हाळ्याची पिकं काढल्यानंतर एक हलकी नांगरणी आपण करावी आणि 2 ते 3 वखराच्या पाळ्याच्या मध्ये द्याव्यात. पेरणी जी आहे मूग पिकाची खरीपामध्ये करायची असेल तर पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर, म्हणजे 100 mm पाऊस झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये पेरणी करता येईल. जर आपल्याला निखळ मुगाची पेरणी करायची असेल तर त्याकरता 12 ते 15 kg प्रति हेक्टर एवढं बियाणं वापरायचं आहे. त्याकरता बीज प्रक्रियेकरता 5 g ट्रायकोडर्मा किंवा 5 ml ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणाला आपल्याला द्यायचं आहे. सोबत 5 ml रायझोबियम आणि 5 mL स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB याचा वापर करायचा आहे. स्पेसिंग म्हणजे अंतर जे आपल्याला मुगासाठी द्यायचं आहे ते 30x10 cm किंवा 45x10 cm आपल्याला ठेवायचं आहे. मूग या पिकामध्ये अंतरमशागतीचा जेव्हा वेळ येतो तेव्हा एक डवरणी आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर करायची आहे आणि दुसरी डवरणी ही 35 ते 45 दिवसानंतर आपल्याला करायची आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 25 kg नत्र, 50 kg स्फुरद आणि 60 kg पालाश प्रति हेक्टरी हे पेरतानाच आपल्याला द्यायचे आहेत. तर या प्रकारे जर आपण मूग या पिकामध्ये नियोजन केलं तर आपल्याला चांगला उत्पादन याच्यामध्ये मिळू शकते. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात मूग लागवड तंत्रज्ञान याविषयीची प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यांमध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो, पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: शांतपणात घ्यावयाची काळजी, या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या वेबसाईट 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्यात झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान कंदर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचं अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू, कार्बन, मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे. हा, हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाचे अतिशय जवळचे, सेपरेट करता येणार नाही असे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला, डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या, पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे, की हे जे लाट आलेली आहे गरमीची. कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे. पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो. जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती, सूक्ष्म वनस्पती, त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या, म्हणजे कित्येक मैलाची एक लादी वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागली. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे. विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये. पण आपल्या गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देशपातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतो मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देशपातळी झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळी झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 आणि 23 युरोपासह मोठे पूर आले. 25 एक तृतीयांश पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंधू नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले ते नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेबूडकर यांचं बाळ पळसुळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, चित्रपट माहेरचा आहेर.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे,

0: ऐवजी कार्टिलेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत बाईसाहेब या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात सौभाग्याचं लेणं. या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांचा.

0: श्रोते हो, यानंतर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40 FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
3: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यातल्या पेटकर कुटुंब

0: च्या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधानांकडून मन की बात मध्ये कौतुक. परभणीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन. लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात नियमानुसार तातडीनं निर्णय घ्यावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. आणि पुढील 4 ते 5 दिवसात मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करत होते. या मालिकेचा 135वा भाग काल प्रसारित झाला. स्वदेशी उत्पादनं, आत्मनिर्भर भारत, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर त्यांनी यावेळी विशेष भर दिला. जून महिन्यात संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी पूर्णपणे स्वदेशी असलेल्या INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या युद्धनौकांचा अभिमानाने उल्लेख केला. तसंच C-295 विमानाचं पहिलं यशस्वी उड्डाण आणि लाँग रेंज लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राच्या चाचणीबद्दलही त्यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख करताना अहमदाबादमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं 114 पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावल्याबद्दल त्यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेशातल्या महिलांनी बनवलेल्या इको ब्रिक्सचं कौतुक करत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी स्थानिक मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचं तसंच पावसाचं पाणी अडवण्यासाठी कॅच द रेन मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. नांदेड जिल्ह्याच्या बहादूरपुरा इथल्या पेटकर कुटुंबानं राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केलं. ते म्हणाले,
1: नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार ने अपने घर में विवाह के अवसर पर गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है.
0: पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केल्यामुळे पेटकर कुटुंबाने समाधान व्यक्त केलं. या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना अनुप पेटकर म्हणाले,
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं, गावाचं काहीतरी देणं लागतं, त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही करत जावा. आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 3,65 लोकांचं इन्शुरन्स केलो आणि त्याच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार आणि आम्हाला जे त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
0: परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन काल करण्यात आलं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसंच मेड इन इंडिया उत्पादनांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचा संदेश देत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि अन्न नासाडी रोखण्यावरही पासवान यांनी भर दिला. या केंद्राबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
3: कॉमन इंक्युबेशन सेंटर का परभणी में आज उद्घाटन था. हमारे केंद्र सरकार मंत्रालय की ये योजना जिसके माध्यम से किसानों को उनके उत्पादन का प्रसंस्करण करके बाजारों में लेकर जाने का मौका मिले, PMFME की योजना के तहत ये व्यवस्था हम लोगों ने तैयार की है. इसके पीछे की सोच यही है कि किसानों को उनके उत्पादन का ज्यादा से ज्यादा दाम मिले, प्रसंस्करण के माध्यम से गुणवत्ता को बल देते हुए वो अपने खाद्य पदार्थों को राष्ट्रीय ही नहीं वैश्विक बाजारों तक पहुंचाएं, इस सोच के साथ इस व्यवस्था को देश भर में तैयार किया जा रहा है.
0: पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. तत्पूर्वी पासवान यांनी काल नांदेड इथं श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वाराला तसंच शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाला भेट दिली. लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात कोणत्याही दबावाशिवाय नियमानुसार तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल परभणी इथं जाहीर सभेत बोलत होते. पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांनी वंदनीय बाळासाहेब

0: ठाकरे यांच्या विचारांशी आणि पक्षाशी विश्वासघात केला असून त्यांनी हा दुसऱ्यांचा नाही तर स्वतःचाच राजकीय आत्मघात केल्याची टीका ठाकरे यांनी केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी धाराशिव इथल्या सभेत केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी भिवंडी सत्र न्यायालयानं अटक केलेल्या 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहारात आणखी 2 आरोपी फरार असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीपुरते मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल राबवण्यात आली. भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत देशभरातल्या 5 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या सुमारे 15 कोटीहून अधिक बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं. जे बालक काल पहिल्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिले त्यांना पुढील 5 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या N8 रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण काल पूर्ण झालं. लातूर जिल्ह्यातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेला सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात 3,88,526 बालकांना पोलिओची लस पाजण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे. हिंगोलीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. जालना शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांच्या अवैध विक्रीवर दहशतवाद विरोधी पथकानं काल मोठी कारवाई करत 1,080 बटन गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणी मेडिकल चालकासह दोघांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगर इथं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी आमदार रोहित पवार काल शहरात दाखल झाले. त्यांनी यानिमित्त पत्रकारांशी बोलताना आता आमदार फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र हज समितीतर्फे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. समितीचं संकेतस्थळ आणि हज सुविधा मोबाईल ऍपवर येत्या 20 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यात्रेकरूंना मार्गदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती हज हाऊसचे लेखाधिकारी शोएब शेख यांनी दिली. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 खेळाडू राखून पराभव केला. लंडन इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 4 बाद 170 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 19व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. यासोबतच भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात मराठवाड्याच्या संपूर्ण भागात बहुतांशी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यातल्या पेटकर कुटुंबाच्या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये कौतुक. आणि परभणीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा

0: आई वडिलांचे तपशील शोधा, नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा, स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोते हो, एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, सकाळी 8:40 कबीर संत कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम कबीरा बोले हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू.

10:45 आणि ध्वनिचित्र हा कार्यक्रम. ११:05 आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. ২:12 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. ১:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. ২:30 विविध भारतीचे कार्यक्रम. ५:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. ६:30 साहित्य सौरभ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. ७:30 शेत शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम. आणि श्रोते हो, रात्री ১:30 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक ७:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा, कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योगवाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये

0: मध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती, की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल, यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा, यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत, या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले, आणि ही प्रेरणा, प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो, खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती, आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो, आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना, मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली, आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा, की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य, या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो, खरंय सर. आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहूप्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोच

वाचवण्याचा संकल्प करूया, हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश।
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत।
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे।
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी 11:05।

0: देख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
3: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
4: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय। नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
3: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर।
4: आजच कॉल करा
3: 9637354985।

श्रोते हो एफएम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो आता सकाळचे 7:40 झाले आहेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमात ऐकूयात मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांच्या संगीत रचनेतील जगदीश खेबूडकर यांचं गीत. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट माझा पती करोडपती.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर

केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात गडबड घोटाळा या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात थोरली जाऊ या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

स्वातंत्र्याची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान

0: हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेसेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील, भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनापासून

0: आभार।
1: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे। जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे। व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे। व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे। ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे। महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे। आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता, असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे। देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे। जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे। या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील। या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही। हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे। भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान। हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 8:40 झाली आहेत। कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया, कबीरा बोले।
3: श्रोतेहो नमस्कार। आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले। विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकार।

0: कब। पवनजी नाईक नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार।
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे।
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत। काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे, त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते।
0: वा,
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला, तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो।
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा,
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे।
1: नावाचाच संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये।
0: खरं,
1: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं, पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण, हु ॲम आय, मी कोण आहे आणि मी जाणार कुठे।
0: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही। सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात, तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत, कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे।
1: बेशक,
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे। तुमच्या या शब्दालाच जोडणार काय, कबीर बोलून गेलेत
1: क्या बात।

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला आधी ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 ला का 1399 ला असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झालेत,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू जी त्याची आई आहे, नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: उठाई आखर प्रेम का। पढ़े सो पंडत हो। त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत। ही जर रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे एक फूल होतं हे असं मी म्हणेल। त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर। आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत, बाजारात उभं राहून ते सगळं शिकले।
0: अप्रतिम।

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे. तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे.
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं. गुरु

0: ईश्वरापेक्षा मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं, आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्यांना देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती. याचंच उदाहरण, त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो. मला तू कुठं शोधतोय?
0: या वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा पवनजी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू, दगडात जे जातंय दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी,

0: फारसी, राजस्थानी, खडी बोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण. आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला. आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला ताराचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
0: अरे, आणि याला आम्ही अनालक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म.
0: खरंच.
1: आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडला असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीरदास?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करा. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं,
1: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं कौन है, जो अना है, जो इगो है, उसको हराना है.
0: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात,
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं, जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, तर तुझा शत्रू तूच
0: हो
1: आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, तुझ्यात या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
1: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे.
0: वा वा,
1: त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला, आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळं माणसांसारखे जगायला लागते.
0: वा वा, आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्या

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवतायत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जातायत, या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडस सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार असं
1: म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा आहे, थोडस लांब आहे.
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावं असं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावं असं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणार असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाहीये, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ, असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
2: साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय.
1: अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: श्रोतहो, चित्ररंग या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत शैलेंद्र यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं बरसात या चित्रपटातलं गीत, स्वर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

श्रोतेहो, चित्ररंगया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत चा चा चा या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मखदूम मोहिद्दीन यांचं गीत, संगीत इक्बाल कुरेशी यांचं.

श्रोते हो, चित्ररंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपूर यांचं किशोर कुमार यांनी गायलेलं एस डी बर्मन यांच्या संगीत रचनेतील गीत.

0: भागी से सोती रातों में
1: भागी। श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत दो कलियां या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत रवी यांचं।

श्रोते हो, चित्ररंग या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकणार आहोत दिल एक मंदिर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चित्ररंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ये कोहसार, ये दरिया, ये गुलशनों सहरा, ये कोहसार, ये दरिया, ये गुलशनों

रसा कम तेरी सना के लिए, और सलामी देती है तेरी रबूबियत को नमाज।

गदाई पे मुझे नाज़ भी।

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
4: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोतेहो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण ऐकूया जगदीश खेपूडकर यांचं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत बाळ पळसुळे यांच्या संगीत रचनेतील शांताराम नांदगावकर यांचं गीत. हे चित्रपट आहे मंगळसूत्र, स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतगुंजन. हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आपण ऐकूयात विवेक आपटे यांचं हमाल दे धमाल या चित्रपटासाठी लिहिलेलं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण यानंतर आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेवडकर यांचं वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: समाजात अनेक अंध व्यक्ती आहेत,
1: पण आपण त्यांना बघतो की बघूनही न बघितल्यासारखे करतो?
0: त्यांना बघा
1: आणि त्यांनाही बघू द्या.
0: त्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करूया.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हॅलो
2: हॅलो फोन फरमाइश।
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत।
3: कुछ तुम कहो कुछ हम कहे।
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी 11:05।

0: आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर. 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212. आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212. तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका. दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी.
1: हॅलो, फोन फरमाईश.
2: लहानग्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे घरातला आनंद. याच्या सर्व काही करण्यामध्ये आईचा वेळ कसा जातो कळत नाही. हे हसणारं बालक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासोबत खेळणं, यातला आनंद केवळ अवर्णनीय असतो. आपण गाणं म्हणायला सुरुवात केली तर तेही सूर लावतं. आपण धावायला सुरुवात केली तर तेही धावू लागतं. केवळ अनुकरणानं हे सर्व काही करतं. आईसोबत बाबाही बालकाला प्रिय होतात. हे सारं घडतं अगदी सहज. बालकाचं खाणं, हसणं, चालणं, बोलणं यातून ते अनौपचारिकरित्या चांगल्या सवयी अवगत करत असतं, आत्मसात करत असतं. एकदा नीटनेटकेपणा, स्वच्छता, स्पष्ट बोलणं या आणि अशा सवयी जडल्या की ते बालक आपोआप समजदार होतं.
3: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
4: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
3: आजच कॉल करा
4: 9637359485.

श्रोते हो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोते हो, आस्वाद घेऊयात नये तराने या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आणि आपण कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आता अतिश या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

शकशते हो नयतराने या कार्यक्रमात आपण ऐकूयात अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या सुरातलं प्रसून जोशी यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं, चित्रपट हम तुम।

श्रोते हो, नयतरानी या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांच्या स्वरातलं प्रसन्न जोशी यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं, चित्रपट फना.

0: श्रोते हो, नयतराने हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता वेळ झाली ध्वनीचित्र या कार्यक्रमाची.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र. डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी आणि डॉक्टर रमेश रावळकर लिखित डॉक्टर नावाचा माणूस पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल या लेखकांचा सत्कार सोहळा, एमजीएम विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात आलेला हेरिटेज वॉक या कार्यक्रमांसह नशामुक्ती अभियानाची माहिती आज आपण ध्वनीचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी आणि डॉक्टर रमेश रावळकर लिखित डॉक्टर नावाचा माणूस या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गणेश सरस्वती ठाकूर देसाई विशेष ग्रंथकार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. याबद्दल छत्रपती संभाजीनगर इथल्या साहित्य भारतीच्या वतीनं या लेखकांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर नावाचा माणूस या पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दत्ता जोशी यांनी भाष्य केलं. ते म्हणाले,
2: या निमित्ताने परत एकदा एका बैठकीत पुन्हा वाचून काढलं, काही मुद्दे काढले, थोडी तयारी करून म्हटलं गेलं पाहिजे. इथं आल्यानंतर आता डॉक्टर आदित्य कुलकर्णींनी जी काही मांडणी केली त्याआधी खराब सरांनी काही आपलं मनोगत व्यक्त केलं. माझ्या लक्षात आलं की मी काढलेले सगळे मुद्दे या दोघांच्या याच्यात संपून गेलेले, आता काय बोलायचं. तर शक्यता मला एक अशी वाटली की मी काय बोलेन काय खात्री नाही, त्याच्यामुळे एक चांगला वक्ता ज्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी आहे त्यांना मुद्दाम बोलवलं पाहिजे आणि व्यवस्थित मांडणी केली पाहिजे अशी काळजी घेऊन त्यांनी डॉक्टर आदित्यांची योजना केलेली होती. तरी पण थोडंफार काही बोलायचा प्रयत्न करतो. कार्यकर्ता माणूस असल्यामुळं परीक्षा आली की चिठ्ठी काढल्याशिवाय उपयोग नाही, चिठ्ठी समोर ठेवतो. या पुस्तकात तीन व्यक्तिमत्व डोकावतात. सुरुवातीला जसं सरांनी सांगितलेलं होतं, मुख्य

0: मध्यवर्ती व्यक्तिमत्व आहे ते एनडी सरांचे. एनडी हेच नाव सगळ्यांच्याच तोंडात मुखात बसलेलं आहे, कारण डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी यापेक्षा डॉक्टर एनडी किंवा नुसतं एनडी एवढ्या याच्याने त्यांचं व्यक्तिमत्व मला वाटतं की त्याला एक परिपूर्णता येऊन जाते. तर हे त्या पूर्ण शब्दांच्या पाठीमागे बिटवीन दी लाईन ज्याला आम्ही म्हणतो हे या पूर्ण पुस्तकामध्ये त्या पद्धतीने डोकावत असतात. आणि हे लेखक द्वय या दोघांनी ही सगळी जी मांडणी केली आहे खूप अर्थपूर्ण पद्धतीने प्रवाही पद्धतीने या पुस्तकातला जो मेसेज जो जायचा आहे तो चांगल्या पद्धतीने पोहोचेल याची काळजी घेऊन हे लेखन केलं आहे असं मला जाणवत आहे. डॉक्टर आदित्यने काही मुद्दे मांडलेले होते पेशंटच्या रेफरन्समध्ये. कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर साधारणपणे पूर्वीच्या काळी जी एक फॅमिली डॉक्टरची संकल्पना असायची ती आता स्पेशलायझेशनच्या काळामध्ये काही प्रमाणात कमी झालेली दिसते हे वास्तव आहे. पण एनडी सरांच्या सारखी काही मंडळी एका होलिस्टिक अॅप्रोचनी पेशंटना ट्रीट करत असतात. माझ्या बोलण्यामध्ये मराठीपेक्षा इंग्रजी शब्द येतात कारण ते या क्षेत्राशी कुठेतरी संबंधित आणि आजच्या भाषेशी जुळणार आहेत म्हणून ते येतात. होलिस्टिक अॅप्रोच पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय असतं की एखादा पेशंट तुमच्या समोर येतो त्याचे काही व्याधी असतात काही त्याला त्रास असतात आणि डॉक्टरकडनं अपेक्षा असते की ते त्रास डॉक्टरांनी शोधून काढले पाहिजेत किंवा त्याच्यावरती रेमेडी शोधली पाहिजे. बऱ्याचदा पेशंट वरवरची काहीतरी लक्षणं घेऊन येतो पण खोलवर जाऊन शोधण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी करायचा असतो. स्पेशलायझेशनच्या काळात हे थोडं कमी झालेलं असलं तरी एनडी सरांच्या सारखी व्यक्ती एका वेगळ्या दृष्टीतनं याकडे बघते असं या एकूण सगळ्या पुस्तकातनं या कथाविषयातनं लक्षात येत. एक पेशंट त्यांच्याकडे आलेला असतो पोट फुगतंय दररोज ते पोट फुगत चाललेलं आहे कुठेल की काय अशी वेळ आली आहे. डॉक्टरांना बोलावलं जातंय डॉक्टरांच्याकडे ते मग सीटी स्कॅन आणि सगळं ती जी काही आता नवीन चाचणीची पद्धती आहे त्याच्यातनं काही फिल्म समोर येतात आणि पोटामध्ये काहीतरी पांढऱ्या बैल होती म्हैस होती अमुक होती तमुक होती मांजर होती अजून काय काय होतं. मग त्याला आठवलं की आपला एक लाडका कुत्रा होता आणि तिथं यांना उत्तर सापडतं की हा कुत्रा लहानपणी मग त्याला जवळ घेऊन तुम्ही बसायचा का जेवताना सोबत असायचा का त्याची लाळ चुकून तुमच्या तोंडात गेली आहे आणि ती गेलेली होती ती लहानपणी. ती प्रोसेस अनेक वर्ष चालू राहिली आणि वयाच्या एका पुढच्या टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर त्या लाळेचं रुपांतर त्या विषाणूचं रुपांतर या अंडकोशामध्ये व्हायला लागलं आणि तो सुजलं इतकं की कदाचित योग्य उपचार मिळाले नसते तर त्याचं आयुष्य संपू शकलं असतं. सरांनी ऑपरेट करत जवळजवळ 10 किलो गोळे बाहेर काढले. पेशंटला ते नुसतं जखमेपुरतं नाही पाहून चालत तर अन्य गोष्टी पाहणं गरजेचं असतं.
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या औरंगाबाद लेणी इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं शहरनामा हेरिटेज वॉक घेण्यात आला. यावेळी इतिहास तसंच पुरातत्व अभ्यासक डॉक्टर संजय पाईकराव यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
2: आपण औरंगाबाद लेणी हे दुसरा जो ग्रुप आहे 6 ते 9 आज आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर औरंगाबाद लेणीची जी कहाणी आहे जी ज्याला आपण गोष्ट म्हणतो ती सुरू होते कान्हेरीच्या लेणी क्रमांक 3 मधला तिसरा जो शिलालेख आहे तिथे राज तलाका म्हणजे पाण्याचं टाकं प्रतिष्ठान म्हणजे पैठणच्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाक्याचं एक गाव आहे त्या गावाचा पहिला उल्लेख त्या कान्हेरीच्या शिलालेखामध्ये होतो. आणि औरंगाबाद लेणी पाहिली तर 3 भागामध्ये आहे. एक लेणी क्रमांक 1 ते 5 दुसरा जो गट आहे तो म्हणजे लेणी क्रमांक 6 ते 9 आणि तिसरा जो गट आहे तो म्हणजे 10 ते 12 असं एकूण 12 बौद्ध लेण्या त्या आपल्याला दिसून येतात. इसवी सन 6 ते 8 शतक या लेण्याचा कालखंड आहे. लेण्या या वेगवेगळ्या राजवंशाच्या काळात बनलेल्या आहेत पण लेणी बनवताना व्यापारी सर्वसामान्य उपासक आणि बौद्ध भिक्खून जे दान मिळवलं त्या दानातून या लेणीची निर्मिती करण्यात येते. औरंगाबादच्या शहराच्या बीबीच्या मकबऱ्याच्या मागे हे आपल्याला लेण्या दिसून येतात. आणि आता आपण जर पाहतो लेणी क्रमांक सहा मध्ये बुद्धाचं अतिशय भव्य असं शिल्प आहे. या शिल्पाच्या समोर दोन्ही बाजूनं डाव्या आणि उजव्या बाजूनं काही उपासिका ज्या म्हणतो की स्त्रिया त्या बुद्धाला वंदन करायला आलेल्या आहेत या शिल्पामध्ये हे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या खांबावर राज दंपती किंवा त्या काळातले सरदार आणि त्यांच्या म्हणजे दोघं नवरा बायको असे सुद्धा आपल्याला वेगवेगळे शिल्प दिसून येतात. वरच्या ज्याला वितान म्हणतो किंवा छत आहे त्या छतावर सुद्धा त्या काळातल्या चित्रकलेचे वेगवेगळे आपल्याला छटा दिसतात कारण ते त्याबद्दल आपल्याला तेवढी इत्यंभूत माहिती मिळत नाही. फक्त त्याचं प्लास्टर जे आहे ते आपल्याला प्लास्टर आपल्याला तिथं दिसून येते काही कलर दिसून येतात. ही 6 नंबरची वैशिष्ट्यपूर्ण लेणी आहे. 7 नंबरची जी लेणी आहे अत्यंत महत्वाची लेणी आहे. या लेणीमध्ये अष्टभय अवलोकितेश्वर आहे जो म्हणजे बुद्धाच्या नंतर जो बुद्धाचं तत्वज्ञान हे सगळीकडे पसरवतात. लेणी क्रमांक एक जी अजंताची आहे त्यामध्ये आपण पद्मपाणीचं शिल्प म्हणतो, त्या पद्मपाणीच्या शिल्पाची जी आवृत्ती चित्रकलेमध्ये आहे तीच आवृत्ती आपल्याला औरंगाबादच्या लेणीच्या क्रमांक 7 मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आणि अवलोकितेश्वरला पद्मपाणी सुद्धा म्हणतात, त्याचे 108 प्रकार आहेत. हा अष्टभय अवलोकितेश्वर जो आहे तो म्हणजे जगातल्या चांगल्या अष्टभयापैकी सांगणारा जो आहे शिल्प जे आहे, अतिशय उंच आणि भव्य असं शिल्प आज म्हणजे आत कोरला असं वाटते. याच्यामध्ये 8 भय आहेत आणि 8 भयापासून हा अवलोकितेश्वर जगातला भयमुक्त करण्याचं काम करतात. जे पहिले जे उजव्या बाजूला जे भय आहेत ते म्हणजे अग्निभय. या अग्निभयामध्ये ती अग्निपासून दोघं नवरा बायको जंगलामध्ये असतात आणि जंगलामध्ये आग लागते आणि या आग लागल्यामुळे हे दोघंही नवरा बायको पळत असतात आणि आग जंगलाला एवढी लागलेली असती की ते अवलोकितेश्वराची आठवण काढतात आणि अवलोकितेश्वर प्रकट होऊन त्या अग्निभयापासून त्यांना वाचवण्याचं काम करतात. दुसरं जे शिल्प आहे त्या शिल्पामध्ये त्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जंगल असायचं आणि या जंगलामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दरोडेखोर दिसायचे आणि त्या काळच्या दरोडेखोरांनी ज्यांना घेरलेलं आहे आणि यांचं सगळं सामान काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दोन्ही नवरा बायकोने अवलोकितेश्वराची आठवण काढली आणि अवलोकितेश्वराची आठवण काढल्यानंतर अवलोकितेश्वर प्रकट होऊन या दरोडेखोरापासून वाचण्याचं काम त्यांना अवलोकितेश्वरांनी केले. तिसरं जे शिल्प आहे ते गुलामगिरीपासून मुक्तीचं प्रथा होती आणि एकदा एखाद्या माणसाला जर विकलं आणि एखाद्याचा गुलाम केला तर तो आयुष्यभर त्याची सेवा करण्याचं काम करत होतो. पण आणि गुलामगिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मालक हा त्या नौकराचं किंवा त्या दासाचं शोषण करायचा म्हणून गुलाम हा क्षमा याचना करतो आणि अवलोकितेश्वराची आराधना करतो आणि अवलोकितेश्वर प्रकटून त्याला गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम करतात. चौथं जे शिल्प आहे ते म्हणजे जहाज बुडण्यापासून संरक्षण. आपण पाहतो की प्राचीन कालखंडामध्ये आपल्याकडे एक हिंदू पद्धत आहे की या पद्धतीमध्ये जहाज नौकायन करू नका, पण त्या कालखंडामध्ये हिंदू धर्म सोडून बाकीच्या सगळ्या धर्मातील लोक हे नौकायन करायचे. त्यावेळेस जहाज मध्य समुद्रात गेलं आणि मध्य समुद्रात गेल्यानंतर त्या कालखंडामध्ये जहाजाला तुफान जे म्हणतो आपण त्या तुफानानं त्यांना वेढलं आणि आता जहाज बुडते की काय अशी अवस्था झाल्यानंतर लोकांनी अवलोकितेश्वराची आठवण काढली आणि अवलोकितेश्वर प्रकट होऊन ते सगळं जे तुफान आहे ते थांबवण्याचं काम केलं.
1: छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात नशामुक्ती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाविषयी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
3: नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान हा सप्ताह केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 17 जून ते 26 जून हा सप्ताह साजरा करण्याबाबत निर्देश होते आणि त्या अनुषंगाने आपण 17 जून ते 26 जून या कालावधीमध्ये नशामुक्ती सप्ताह आपण आयोजित केला. या सप्ताहामध्ये बरेच आपण कार्यक्रम घेतलेले होते. नशाबंदी मंडळ आणि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव या समितीच्या वतीनं आपण क्रांती चौक संभाजीनगर येथे शाहू महाराजांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यावेळी वाहतूक पोलिसांच्या सहकार्यानं आपण तिथं भव्य असे पोस्टर लावून पत्रक व्यसनमुक्तीची पत्रकं वाटण्यात आली. मिल कॉर्नर संभाजीनगर येथे असेल त्या ठिकाणी महामानवाचे पोस्टर उपलब्ध करून देण्यात आले. तर ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय सिडको N2 येथे भास्करराव लहाने सर यांच्या सहकार्याने आपण व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात आलं आणि बालकांना व्यसनमुक्ती पत्रकं वाटण्यात आली. त्याच्यानंतर मूल निवासी एकता परिषद यांच्यानी दिलेला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली जे काही शासकीय निवासी शाळा असेल, केंद्रीय आश्रमशाळा असेल, शासकीय वसतिगृह असेल यांना पण आपण या सर्व सूचना 17 जून ते 26 जून या सप्ताहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा पथनाट्य असेल असे कार्यक्रम आयोजन करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या अधीनस्थ निवासी शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह अशा ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्याच्यानंतर 22 जून 26 रोजी आपण सामाजिक न्याय भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर संदीप तांबारे अध्यक्ष आयुष व्यसन मुक्ती उपचार संशोधन संस्था बार्शी यांच्या वतीनं आपण एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि या कार्यशाळेमध्ये सुद्धा जवळपास 250 ते 300 लोक व्यक्ती उपस्थित होत्या. पोलीस विभागाचे अधिकारी आपण बोलवलेले होते, मानसोपचार तज्ञ बोलवले होते, काही व्यसनमुक्ती केंद्राचे पण त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप दिनांक 26 जून रोजी माननीय मंत्री महोदय सामाजिक न्याय संजयजी शिरसाट साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथे संपन्न झाला. त्यावेळेस

0: सर्वांना माननीय मंत्री बहुदेश यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे सुद्धा त्या दिवशी प्रोग्राम घेण्यात आलेला होता आणि त्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन बाबत सर्वांना माननीय मंत्री महोदयांनी शपथ दिली आहे. व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम आणि त्यातून म्हणजे मुक्त होण्याचा मार्ग यासाठी आपण दिवसभर कार्यशाळा घेतलेली होती. त्याबद्दल राज्य सरकारच्या कोणत्या कोणत्या म्हणजे शिक्षेचं स्वरूप काय आहे, कायदे कोणत्या प्रकारचे आहेत, कोणता गुन्हा केल्यानंतर कोणते म्हणजे शिक्षा होतात याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन त्या दिवशी दिवसभर आपण घेतलेलं होतं. आणि आरोग्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नशेकडे पाठ, आरोग्याकडे वाट, व्यसनमुक्ती जीवन हाच खरा सुखाचा मार्ग. कुटुंबाच्या बाबतीत जर बघितलं की तुमचं एक व्यसन तुमच्या कुटुंबाचं पूर्ण स्वप्न उद्ध्वस्त करू शकतं, त्यामुळे व्यसनाला आजच आपण नाही म्हणा. आणि रिकाम्या वेळेत जर आपला रिकामा जर काही वेळ असेल तर अशा रिकाम्या वेळेमध्ये आपण इतर काही आपले आवडीचे छंद असतील ते छंद जोपासावेत. जसं की व्यायामाची सवय लावा, चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहा आणि गरज पडल्यास मानसोपचार तज्ञ किंवा व्यसनमुक्ती केंद्र जे आहेत मान्यताप्राप्त अशा संस्थेची पण आपण मदत घेतली पाहिजे. त्याच्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन आहे 144456 हे राष्ट्रीय हेल्पलाईन भारत सरकारने त्याच्यासाठी दिलेली आहे. तर त्यावेळेस सुद्धा आम्ही शालेय विद्यार्थी असेल आपण जर पाहिलं तर आज तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस म्हणजे शाळा कॉलेज किंवा वसतिगृह या ठिकाणी भेटी देतो त्या त्यावेळेस आम्ही त्यांचं संबोधन करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग त्या व्यसनापासून दूर कसा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. त्या दृष्टीने आम्ही सर्व तरुणांना एकच आवाहन करतो की आपण कुठलंही व्यसन आपण जर इच्छा बाळगली तर आपण मनावर जर आपण घेतलं तर आपण व्यसन निश्चितच सोडू शकतो, त्याच्यावर आपण विजय निश्चितच मिळवू शकतो.
1: ध्वनीचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.

0: श्रोते हो, आताच आपण ध्वनिचित्र हा कार्यक्रम ऐकलात. श्रोते हो, एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मिनी यांनी हा पुरस्कार देऊन पंतप्रधानांचा गौरव केला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं सांगून त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. देशभरात माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. जन्मापासून ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखी तळ भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले.

ते आहेत। राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता। राज्यात अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या भेसळविरोधी धडक मोहिमेचा परिणाम आता अकोला जिल्ह्यातल्या बाजारपेठेत दिसू लागला आहे। गेल्या महिनाभरात पनीर, खवा, तूप आणि चीज अॅनालॉग विरोधात झालेल्या कारवायांमुळे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांमधून पनीरचे पदार्थ तात्पुरते गायब झाले आहेत। दुसरीकडे अस्सल दुधापासून तयार होणाऱ्या पनीर आणि खव्याची मागणी वाढल्यानं त्यांच्या दरात प्रतिकिलो 80 ते 100 रुपयापर्यंत वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला। गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल

0: महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी असं आवाहन महाजन यांनी केलं. त्याचबरोबर गोदावरी नदीची उपनदी असलेल्या कपिला नदीची स्वच्छता मोहीमही काल राबवण्यात आली. किल्ले रायगडावर सरकारच्या वतीनं दुसरा रोपवे उभारण्यात येणार आहे. पुरातत्व विभागानं या संदर्भातल्या सरकारी प्रस्तावास मान्यता दिली असून रोपवे सुरू झाल्यानंतर शिवभक्तांना केवळ 50 रुपयात रायगडावर जाता येईल. गडावर सध्या खासगी रोपवे असल्यानं एकेरी भाडं 350 रुपये इतकं आहे. सरकारी रोपवे झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदवी आणि पदव्युत्तर विभाग ऑनलाईन नोंदणीची मुदत काल संपली. आतापर्यंत 2776 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातल्या अनेक भागातही काल पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात आंबित धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 11:05 झालेत. प्रसारित करत आहोत माहिती आणि निवेदनासह मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. तर श्रोतेहो, आपल्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी आपल्या लाडक्या कार्यक्रमात अर्थातच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोतेहो, नुकत्याच आपण बातम्या ऐकल्यात आणि बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं की हवामान खात्यानं सांगितलं की पाऊस सह्याद्रीच्या आता अलीकडे येतो आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवतीभोवती पाऊस पडतो आहे. काय आहे, आपल्या शहरात आज पाऊस नाही आहे परंतु पाऊस कुठे ना कुठे पडतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे. शेतकरी पेरणीला सुरुवात करत आहेत आणि वेगवेगळ्या भागात आता आपली ही पेरणी सुरू देखील आहे आणि असंच पावसाचं आगमन सगळीकडं व्हावं या आशावादासह ऐकूयात कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

तर श्रोतेहो, मघाशी म्हटल्याप्रमाणे पेरणी सुरू आहे आणि पेरणीची लगबग आहे, बऱ्यापैकी पेरणी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांचं एक आहे की ती पेरणी करावी लागते, कारण आपली भूमी ही पडीक राहता कामा नये, कारण ती एक दाणा पेरल्यानंतर हजार दाणे उगवण्याची क्षमता ही जमिनीमध्ये आहे. म्हणूनच आपण पावसाची अत्यंत जास्तीत जास्त वाट पाहत असतो. तर श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता आपण हे पहिलं गीत ऐकल्याच्या नंतर, अगदी पाऊस म्हटलं की काय ना, की हा शब्द उच्चारला की प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं उमलतं. आता कुणाला आठवते शाळेची पहिली सुट्टी, कुणाला आठवतो गरमागरम चहाचा कप, कुणाला आठवतात भिजलेले रस्ते, आणि कुणाच्या मनात जागी होते एखादी जुनी प्रेमकहाणी. अगदी मग हिंदी चित्रपटसृष्टीकडं आपण ज्यावेळी वळतो तेव्हा या पावसाला गाण्यांनी कधी प्रेमाची भाषा दिली, कधी विरहाचे अश्रू दिले, कधी खट्याळ हसू, तर कधी आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारख्या आठवणी दिल्या. आज आपण अशाच एका सांगीतिक प्रवासाला निघत आहोत. अगदी राज कपूरपासून ते शाहरुख खानपर्यंत, अगदी आत्ता आतापर्यंत पावसाची ही गाणी आपण ऐकणार आहोत. आणि मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे जरी आज पाऊस नसला तरी पाऊस येईल या आशावादासह आपण आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम पावसावर आधारित करूयात. कारण म्हणतात ना की बरसात का मौसम हो और दिल में किसी की याद, फिर बूंदे भी दुआ लगती है और हवाएं भी फरियाद.

मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेगी निशानियां। श्रोतो, पाऊस म्हटलं आणि हे गाणं ऐकत असताना अगदी तुमच्या समोर येते, माझ्या समोर येते ती एक छत्री, मुंबईचा पाऊस आणि नरगिस आणि सोबत राज कपूर। म्हणजे 1955 काळामध्ये आलेला हा श्री 420 हा चित्रपट, मन्नाडे यांचा स्वर, लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या युगल सुरातलं हे गीत, शैलेंद्र यांचं आणि संगीत शंकर जयकिशन यांचं। श्रोतो, किती विलक्षण दृश्य असताना एक छत्री, दोन स्वप्न, एक स्वप्न, दोन स्वप्न, जेही असेल, आणि कदाचित म्हणूनच हे गाणं 7 दशकानंतरही तितकंच अगदी ताजं तवानं वाटायला लागतं। श्रोतो हो, मगाशी जो एक शेर मी तुमच्यासोबत शेअर केला, त्याच धाटणीचा एक असा शेर आहे की भीगते मौसम में दिल अक्सर बहक जाता है, भीगते मौसम में दिल अक्सर बहक जाता है, बारिश का कसूर नहीं इश्क फिर जाग जाता है। पाऊस असेल तर दिवसाची सुंदर सुरुवात अगदी आपल्याला पाहायला मिळतेच, आणि यातूनच आपण प्रत्येक गाणं जे आहे ते अनुभवत असतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं, हमजोली या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर श्रोतेहो, काय आहे ना की पावसात खोडकरपणा देखील असतो, आणि खोडकरपणा आपण एका चित्रपटामध्ये म्हणजे बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलेला आहे, तो अगदी हसत खेळत त्या पावसाचा आनंद घेणं. असाच एक चित्रपट चलती का नाम गाडी, म्हणजे आजच्या सकाळच्या सत्रात देखील ते गाणं ऐकलं, पुन्हा आपण या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात ऐकूयात. कारण प्रेमात गंभीरपणा जितका आवश्यक आहे ना, तितकाच आवश्यक असतो थोडासा खोडकरपणा. आणि किशोर कुमार आणि मधुमाला या दोघांनी पडद्यावर निर्माण केलेली केमिस्ट्री आजही तितकीच मोहक वाटते. हास्य, मस्ती आणि पावसाची साथ, यातून सुंदर संगम दुसरा कोणता असणार ना. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. श्रोते हो, 60च्या दशकामध्ये, त्यानंतर 70-80 आणि आत्तापर्यंत, म्हणजे पावसाच्या गाण्यांचा जो काही आहे तो थोडासा चित्रीकरणामध्ये ट्रेंड जरी बदलला तरी त्यामध्ये भाव मात्र तेच आहेत. म्हणजे अगदी कधी साहिर लुधियानवींनी लिहिलेत, कधी मजरूह सुलतानपुरी यांनी, कधी कमर जलालवादी यांनी, कधी योगेश यांनी. म्हणजे गीतं जरी प्रत्येकाने वेगवेगळी लिहिलेली असली तरी पावसाचा भाव मात्र कायम आहे. आणि असाच पावसाचा भाव एका चित्रपटामध्ये आहे. ते गीत माझ्या फार आवडीचं आहे, कारण लहानपणी हे गाणं रेडिओ सेटवरती लागल्याच्या नंतर ते अगदी आनंदानं गात असू आणि ऐकत देखील असू. या गाण्यामध्ये राज कपूर यांच्या अभिनयाचा निरागसपणा देखील पाहायला मिळतो आणि मुकेश यांच्या आवाजातला मनाचा अगदी साधेपणा. हे गाणं म्हणजे पावसाचा आनंद साजरा करण्याचा उत्सवच वाटायला लागायचं.

श्रोतेहो, आत्ता जे गीत आपण ऐकलं मघाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत कमर जलालवादी यांचं आणि संगीत कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोतेहो, पाऊसाचा जो ट्रेंड आहे तो बदलत गेला, मग अगदी 70-80 दशक आपल्यासमोर येऊन उभं राहायला लागतं आणि मग आपल्याला अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मुंबईचा पाऊस दाखवण्यात आला. म्हणजे 70 दशकात खास करून मुंबईच्या रस्त्यावर खरा खुरा पाऊस, अमिताभ बच्चन, मौसमी चटर्जी, भव्य सेट वगैरे काही नाही आणि कृत्रिम पाऊस तर नाही, फक्त मुंबई, प्रेम, आर डी बर्मन यांचं अप्रतिम संगीत, योगेश यांचे शब्द आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांनी हे अगदी सजलेलं मंजिल या चित्रपटातलं गीत.

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, अगदित श्रोते हो ये बारिशें भी अजीब है, जिस पर बरसती है उसी की याद दिलाती है। अगदीच यानंतर जे आपण गाणं ऐकणार आहोत, थोडासा खोडकर आणि रोमांस भर, अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील, बप्पी लहरी यांची हटके धून, हे गाणं ऐकल्यावर अगदी पाऊस सुरू असल्यावर पावसात भिजावंसंच वाटणार। श्रोतो, मी मघाशीच उल्लेख केला होता, हवामान खात्यानं सांगितलं पाऊस पडेल, आणि पाऊस पडेल या आशावादासह आजचा आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम पावसावर आधारित करतोय, कारण कोणतीच प्रार्थना श्रोते हो व्यर्थ जात नाही। अरे अरे।

श्रोतो, आपण प्रवास करतोय 60 पासून ते आत्तापर्यंत, अगदी 2000 पर्यंतच्या गाण्याचा. आणि यानंतर आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत मोहरा चित्रपटातलं गीत. 1990चं दशक, हिंदी सिनेमातील रोमॅन्टिक गाण्यांना नवी, म्हणजे अर्थातच नव्यानं ओळख करून देणारं दशक. रवीना टंडन, अक्षय कुमार आणि पावसातलं सर्वाधिक चर्चेतलं हे गीत आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे.

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। श्रोते हो, आता अगदी अलीकडे येऊयात। शाहरुख खान असेल आणि यश चोप्रांच्या चित्रपटातला जो पाऊस नेहमीच प्रेमाला नवी उंची देऊन गेला आहे, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि शाहरुख खान या तिघांचा अप्रतिम संगम असलेलं दिल तो पागल है हा चित्रपट, त्यातलं गाणं ऐकूयात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात।

श्रोते हो, पाऊस म्हटलं की प्रत्येक काळातला सुवर्णकाळ आठवतोच आठवतो, पण काहींसाठी बारिश की हर बूंद में एक कहानी होती है, कभी खुशी कभी मोहब्बत कभी आँखों का पाणी होती है, हे असं असू शकतं असतं, पण आपण आनंदी जीवन जगत राहणं ही देखील एक कला आहे आणि त्या कलेसोबत आपण जीवन जगण्याचं काम करत असतो. तर आता जास्त काही न बोलता पाऊस, संगीत, नृत्य आणि ए आर रहमान इतकंच पुरेसं आहे एक अविस्मरणीय अनुभव घडवण्यासाठी. सुभाष घई यांचं अप्रतिम चित्रांकन, ऐश्वर्या राय यांचं मोहक नृत्य आणि रहमान यांचं जादुई संगीत, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा स्वर, आनंद बक्षी यांचे बोट.

हाल से हाल मिला, ताल से ताल मिला। तर श्रोते हो, आजचा हा प्रवास आपण सुरू केला अगदी पेरणीपासून, राज कपूरच्या प्रवासापासून ते एका छत्रीपासून, अर्थातच आज शाहरुख खानांनी अगदी ताल या चित्रपटापर्यंत। श्रोते हो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सात दशकं बदलली, नायक बदलले, नायिका बदलल्या, संगीत बदललं, तंत्रज्ञान बदललं, गीतकार बदलले, पण पावसात भिजणारं प्रेम आणि त्या फिलिंग्स, त्या आठवणी आजही तितक्याच निरागस आणि ताज्या वाटायला लागतात। तर श्रोते हो, जाता जाता एक छोटासा दोन ओळींचा शेर आहे, तो शेर सांगत आपण शेवटचं गाणं ऐकणार आहोत, बरं का? आशावादासहच। मौसम ने ली अंगडाई, दिल ने फिर आवाज दी, बारिश ने जब तक दस्तक दी, यादों ने भी साथ दिया। आणि श्रोते हो, कुछ रिश्ते बारिश जैसे होते हैं, छुकर चले जाए तो भी उम्र भर महकते रहते हैं। तर असंच आजचा गाता रहे मेरा दिल या गाण्यानंतर आपण संपवणार आहोत आपल्या प्रवासाचा शेवट, म्हणजे आजच्या प्रवासाचा शेवट, पण पावसाचा नाही बरं का। मणिरत्नम यांच्या कॅमेऱ्यातून, ए आर रहमान यांच्या सुरातून आणि ऐश्वर्या राय यांच्या नृत्यातून पाऊस एका उत्सवासारखा कसा साकारला जातो तो श्रेया घोषाल यांच्या आवाजातून आपण अनुभवणार आहोत।

श्रोते हो या गीता बरोबरच आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोतेहो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण अॅडव्होकेट आहे, अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा

0: की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
1: आपल्या शरीरावर नवऱ्याचा अधिकार
0: आहे. येस, पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधने लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
1: ताबा घेतला जातो,
0: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
1: म्हणजे मान्य केलं जातं, सहजतेने स्वीकारल्या जातात.
0: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
1: त्याच्यासाठी ब्लॅकमेल करणं,
0: तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहेत, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 30-31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो.

0: अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाहीये आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा किती वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल ते बाईला राहण्याचा अधिकार आहे तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेल्या आहेत कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहीत नसतं आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना
0: हेच सत्य आहे.
1: सीमाती, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे. त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावंसं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं ते सिद्ध करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शोभा, ते कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे.

0: त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाही आहे, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेनी सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
0: हो, उदाहरण आम्हाला आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे, तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्याअंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहे, कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमाती, ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते, तिला म्हणजे कुठेच, जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत नाही,
1: आधार नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो, तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
1: हा,
2: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती, तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाड, सून अतिशय घाणेरड्या शिव्या देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्यात, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचं प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात, माझ्याविरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय, मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोर्ट तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतो.

0: आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: पण आणि लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ऍज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं करत
2: बाई ऍडजस्ट कर ग, थोडं फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते, आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तूही कर,
2: तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल अटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
2: शकतात,
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
2: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात, आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे, अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
2: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का, शोभाते का, तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे? म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी, पण
3: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास, हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरावेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरावेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती, आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हॅन्डल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. होतं आणि ती आली माझ्याकडे म्हटली आता शोभाते मला जायचं नाही मला डिवोर्स पाहिजे आणि ती पाचवी मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा

0: मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की पाच मुलं घेऊन आणि हिच्याकडे काही स्किल नाही, ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून पाचही मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुतेवर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम, 2 रुपये मागत होता. ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलं. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं,
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्याला जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का? सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं, बळ उमटलेले,
1: आवळावरती बळ त्यांच्या,
2: हा असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणायला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून, अशा प्रकारचा छळ,
1: त्यांचा क्रौर्य आहे,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे, तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते, त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे आश्चर्य वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल, तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्यानी वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची 2 बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर, पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन

0: आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
0: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र म्हणजे पुरावा तसं का मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला. आणि वडील सापडतच नव्हते, डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ऍब्सकॉन्डिंग म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं. आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेले आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला, तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले, बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही,
1: अत्यंत दुर्दैवी आहे.
0: आणि
1: आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यात?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे, पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे, आणि तोही दबाव असतो मुली

0: वर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू तर तेही आहे आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या FIR रजिस्टर होतात सगळ्या आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला
1: सामोपचाराने मिटवा
0: एक्झॅक्टली मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतात ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत
1: नाईलाजाने घेतात
0: नाईलाजाने घेतात किंवा त्यांचे काही सेटलमेंट होते म्हणा जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघाल की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300
1: एक जण विलंब जो आहे
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमामधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये एवढा डिले तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे ज्योती म्हापसेकर यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने काही सेशन्स घेण्याच्या रूपाने पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी पण रील्समध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते इतक्या चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
2: पाहिजे हा एक भाग आहे
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत
2: एक्झॅक्टली आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नीना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती आणि ही बाई अशिक्षितच होती.

0: म्हणजे लिटावासा येत नव्हतं पण तिचं हे स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे. पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली जेवली नाही काही नाही इतकी माणसं घरात असून सुद्धा आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटले की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे मी कसं जाऊ जावं मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहतायत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसतायत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल जनजागृती ज्याच्यातनं करता येईल पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का की फक्त नवऱ्याचंच आहे म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार तुमच्या जो काय आहे बँकेचं खातं आहे का अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे
2: बरोबर
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती थायलंडला आई वडील होते इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका तुम्ही स्वतःजवळ सुरक्षित ठेवा ती तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा अजिबात शांत राहू नका हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं असं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते तुमचे जे बॉयफ्रेंड असतात तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता तुमचं प्रेम असतं त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकतात. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल खूपदा आपण बघतो म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता इतक्या जोरात ती कळवळली पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं ते काही पुरुषार्थ नसतो तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा आणि वेळीच सावध व्हा कारण पुढे जाऊन हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल शाळा कॉलेज वस्त्यांमधून आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे रागाला म्हणून.
3: बापरे.
1: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मान

0: मानसिकता असते बायकांची अवलंबित्व आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणं शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्याकरता कितीही आता 70-80 वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही
1: बोललं
0: पाहिजे तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतो.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत राईट, मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे
2: ब्लॅकमेलिंग. आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेंट काय असते, की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेसमध्ये असतात आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आता असणं फार गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
2: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे. तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रुपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत आणि आज अर्थातच आपण शारीरिक मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेतनं आपण बोलू शकलो.
3: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे त्याच्यानंतर. आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचं एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप

0: मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
2: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
1: चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकीतकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा

0: पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, दीप्ती, मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1 वाजतोय. सुरुवातीला ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आपण ऐकाल आमच्या केंद्राचं बातमीपत्र काही क्षणातच.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला त्याला दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना 1 ते 10 दरम्यान मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असून याच्या अंमलबजावणीची तपासणी विशेष मोहिमाद्वारे करण्यात येईल आणि तसं आढळून न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचे करण्याच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते आहे की नाही असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला होता. शालेय अभ्यासक्रमात थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक समाविष्ट केलं जाईल अशी माहितीही भुसे यांनी दिली. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. राज्यात 12,211 नोंदणीकृत सावकार आहेत आणि त्यांनी 5.5 लाखापेक्षा अधिक जणांना सुमारे 1,300 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहितीही त्यांनी दिली. TET पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधानसभेत सभात्याग केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावरचा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला आणि सरकारला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून आजच सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. पेपरपुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी सदस्य भास्कर जाधव यांनी केली. TET वरून शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पेपरची छपाई परराज्यात का केली असा प्रश्न सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करणार आहेत. सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यात्रेला अधिकृत प्रारंभ होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था, यात्रेकरूंच्या ताफ्याची वाहतूक आणि एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला असल्याचं आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

हस्ते प्रारंभ झाला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर एक महिला एक झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुनिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावर केंब्रिज चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या

पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे, आमदार रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत याने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत श्रीकांतनं जपानच्या युदाई ओकीमोतो याचा 22-20, 15-21, 21-19 असा पराभव केला. अंतिम सामन्यात श्रीकांतची लढत चायनीज तैपेईच्या सुली यांग याच्याशी होणार आहे. दरम्यान महिला एकेरीत भारताची वेदिका सिहाग हिला उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरसेनसनं हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि तिचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10. नमस्कार.

दुपारचा 1:05:25 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं.

कार्यक्रमात यानंतर घरची राणी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

रविवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शापित या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहा.

पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापसंबंधित कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणांत

अंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार

0: पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वनपर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मान्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं. तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमट इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा MBBSचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच MBBS बॅचनं केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जूनपासून

0: मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 1:45 आणि 22 सेकंद झाली आहेत. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं सूर्यवंशी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं तनिष्क बक्षी, पावधारिया, मानव संघा आणि डॉन जान यांचं, तर संगीत होतं तनिष्क बक्षी आणि पावधारिया यांचं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं वारिस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं वर्मा मलिकी यांचं, तर संगीत होतं उत्तम जगदीश यांचं.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
1: श्रोते हो, तर आज 2:30 नक्की फोन करा फोन फरमाईश या कार्यक्रमासाठी आणि सांगा तुमच्या आवडीचं गाणं। श्रोते हो, ढग दाटून आले की मनातही अनेक भावना दाटून येतात। कधी एखादी आठवण तर कधी एखादं नातं पुन्हा नव्यानं उमलतं। काही गाणी ही केवळ ऐकण्यासाठी नसतात तर ती अनुभवण्यासाठी असतात। पावसाच्या थेंबाप्रमाणे त्यांचे शब्द मनावर अलगद बरसत राहतात। गुलजार यांच्या संवेदनशील लेखणीतून उतरलेलं आणि आशा भोसले यांच्या सुरेल स्वरांनी सजलेलं हे गीत अशाच अनुभवांपैकी एक आहे। ऐकूया तर हे गीत।

श्रोते हो इजाजत या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, ऋतू बदलला की निसर्गाची भाषा बदलते. पावसाच्या सरी पृथ्वीला हिरवाईचं दान देतात आणि मनालाही नव्या उत्साहानं भरून टाकतात. या उत्साही चैतन्यमय वातावरणाची सुरेल झलक आपण अनुभवूया या तोफा चित्रपटातील या गीतातून.

0: श्रोते हो लता मंगेशकर आणि किशोर कुमार तसंच बेबी कविता यांनी गायलेलं तोहफा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं इंदिवर यांचं, तर संगीत होतं बप्पी लाहिरी यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश।
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत।
3: कुछ तुम कहो कुछ हम कहे।
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05।

0: खिलो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्स वर 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
1: तर श्रोते हो, 2:30 नक्की फोन करा फोन फरमाईश या कार्यक्रमासाठी। श्रोते हो, पावसाळ्यामध्ये हिरवागार निसर्ग जणू नवजीवनाची चाहूल देतो। डोंगर, दर्या, धुक्याची चादर आणि वाऱ्यावर डोलणारी झाडं हे सगळं मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं।

0: त्याबरोबरच आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 ऐकूया विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
1: हम थे वो थी और समर रंगीन समझ गए ना ला ला ला ला, जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना. हन हन हन प्यार हो गया.

Yeah! Yeah! Yeah!

0: आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है।
1: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। विधानसभेत विरोधकांचा सभात्याग। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली। तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली। टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली। याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं। मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली। यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली। इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत। त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं। वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला। यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले। ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं। कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं। राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या। 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या

पालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे

0: व्यक्तिजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.

0: और फिल्म नमकीन। आज का छायागीत इतना ही, इजाजत दीजिए यूनुस खान को, नमस्कार।
1: श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होता। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

चे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडये हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, अदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची.

0: तर चला शब्द भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
1: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
0: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या तर त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफुल उमला या तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रांनी पार कोमेजून जाते. तुझी किरणं तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफुल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रिते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफुल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा,
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो, शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखे अलगद विसावलेलं असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
0: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं.

0: पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो, कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख हा येतोच.
1: नक्कीच.
0: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
1: हो, मला चाफा आणि आवली ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं. त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलझाडं होती आणि दोन प्रकारची होती, अबोली रंगाची आणि पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, आम्हा तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलंस तुझं मन प्रसन्न होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
0: नक्की नक्की.
1: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता, गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली, त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्हांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही, साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दडवळत राहिला.
0: वा.
1: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या, फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं, अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती, खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती, जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
0: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं, तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता. तिला बघून आम्ही मोठे झाले आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे, म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगूनही जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विजूनी जाणे आहेस नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी, नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत, तर मला मांडता आलंय बहु ते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल?
1: हो, असं म्हणू
0: अशी ही कविता आहे.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले.

0: मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलासममज दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलांसममज दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे, ग्रेट. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या, आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते. कारण एखादी छोटीशी ओळ सुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित.
1: श्रोते हो, युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या, 6:05 इंग्रजीतून बातम्या आणि त्यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 आमच्या केंद्राच्या बातम्या प्रसारित होतील. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. सदर प्रकरणी जलद तपास आणि निकालाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं अभिनंदन. पुढील वर्षापासून ऑनलाईन TET घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सुतोवाच. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलै रोजी निवडणूक. आणि मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस, वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे. या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये, जे 2 महिन्याच्या 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं. आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि जे पीडित आहेत, छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्यास

0: करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.
1: शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचं सुतवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. आज या संदर्भात विधानसभेत निवेदन करताना भुसे यांनी सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं सांगितलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले,
2: फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: दरम्यान टीईटी पेपर फुटी प्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं आदी मागण्या करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्य सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला तरी 4 वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही अशा कठोर अटी घालून सरकारनं शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या सूचनेचा भंग केल्यास कारवाईचा इशारा वनमंत्र्यांनी दिला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक परवा 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून छाननी उद्या दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलात अतुलनीय शौर्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 8 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांचा समावेश आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या उपक्रमात जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह 11 प्रमुख जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे. राज्यातील

0: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत उद्या संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार 1 जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान 30 जूनपर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. आपल्या दिव्यंगत्वावर मात करून प्रशासकीय शैक्षणिक सामाजिक अशा विविध क्षेत्रात चांगलं कार्य करणाऱ्या आणि शासकीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मिळणार आहे. शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना तात्काळ आगाऊ वेतनवाढ देण्याविषयी आदेशित केलं आहे. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. आज झालेल्या जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट झाली आहे. विभागात 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी 33% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा हा 21% खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत सुमारे 41% जलसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव 19% तर निम्न दुधना धरणात 25% उपयुक्त जलसाठा आहे. येलदरी धरणात सर्वाधिक 51.46% जलसाठा असून सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा 0 आहे. हवामान. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील जळकोट उदगीर आणि रेणापूर तालुक्यामध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्यानं पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. सदर प्रकरणी जलद तपास आणि निकालाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं अभिनंदन. पुढील वर्षापासून ऑनलाईन TET घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सुतोवाच. आणि मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः नवदिल्ल्यां राष्ट्रपति भवने शौर्य पुरस्कारान् प्रायच्छत्. एयर मार्शल तरुण चौधरी, लेफ्टिनेंट जनरल नीरज वार्षणेय, लेफ्टिनेंट जनरल विकास रोहेला आदयश्च पुरस्कृताः. हरियाणा राजस्थानयोर्मध्ये दशकत्रयेभ्यः विलंबितायाः यमुना जलविभाजन विवादस्य अद्य समाधानं जातम्. सर्वोच्च न्यायालयेन राममन्दिर दान प्रकरणस्य कथित वित्तीय अनियमिततायाः न्यायालय निरीक्षण अन्वेषणस्य त्वरा याचिका निराकृता. CBSE इत्यनेन साम्प्रतिकाय दशमवर्गाय त्रिभाषानीतिः नानिवार्येति घोषिता. सर्वकारः व्यापारस्य सुगमतां प्रावर्धयितुं परिष्कार सूचनातन्त्रं प्रवर्तयति. SIR इति स्वस्तनात् देहल्यां समारप्स्यते. अपि च बैडमिंटन क्रीडायां भारतीयः क्रीडकः किदंबी श्रीकान्तः US ओपन क्रीडायां पुरुष एकल स्पर्धायां रजत पदकं विजितवान्. अथ वार्ताः विस्तरेण. अद्य नवदिल्ल्यां राष्ट्रपति भवने 26,000 वर्षस्य द्वितीय रक्षा अलंकरण समारोहे राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मू वर्या शौर्य पुरस्कारान् प्रदत्तवती. शौर्य पुरस्काराः रक्षा सैन्य बलानां, केन्द्रीय सशस्त्र आरक्षक बलानां, राज्य केन्द्र शासित आरक्षकाणां, कार्मिकाणां च कृते प्रदीयन्ते. एते पुरस्काराः सशस्त्र बलानां, केन्द्रीय सशस्त्र आरक्षि बलानां, अन्य सुरक्षा अभिकरणानां च कार्मिकाणां असाधारण शौर्य कार्यान् उद्दिश्य प्रदीयन्ते. एयर मार्शल तरुण चौधरी, लेफ्टिनेंट जनरल नीरज वार्षणेय, लेफ्टिनेंट जनरल विकास रोहेला, लेफ्टिनेंट जनरल हरविंदर सिंह बंद्रा,

0: पश्यन्ति इति। सर्वकारेण जनविश्वास उपबन्धानां संशोधनम् इत्यधिनियमः 20/26 इत्यस्य माध्यमेन विधिमापन अधिनियमः 90/2000 इत्यस्यान्तर्गतं परिष्कार सूचना व्यवस्था प्रवर्तिता भविष्यति इति। दिल्लीति राष्ट्रिय राजधानी क्षेत्रे SIR इत्युक्ते मतदातॄणां विशेष गहन पुनरीक्षण इति अभियानान्तर्गतं मतदातृभ्यः निर्वाचक गणना प्रपत्राणां प्रतिगृह वितरणाभियानं स्वस्तनादारप्स्यते। देहलीनगरस्य मुख्य निर्वाचनाधिकारी अशोक कुमारः अद्य नवदेहलीनगरे प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् एतत् अघोषयत् यत् मतदान केन्द्रस्तरीय BLO इत्याख्याः अधिकारिणः स्वस्तनादारभ्य अग्रिममासस्य 29 दिनांकपर्यन्तं कार्यमिदं सम्पादयिष्यन्ति इति। श्रीकुमारः अवदत् यत् अगस्तमासस्य 5 दिनांकात् सितम्बरमासस्य 4 दिनांकपर्यन्तं अभियोगाः आक्षेपाश्च निवेदयितुं शक्यन्ते। अन्तिमा निर्वाचक सूचिः अक्टूबरमासस्य 7 दिनांके प्रकाशिता भविष्यति।
1: जो हमारे लिए डेट है हाउस टू हाउस, जिसमें BLOs एक एक घर जाकर सभी इलेक्टर्स को इनोबरेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करेंगे, वो 30 तारीख से शुरू हो जाएगी और 29 जुलाई तक फॉर्म वापसी की भी डेट है। और इसके लिए जो हमारे 13,033 बूथ्स हैं, वो सभी पे BLOs अपॉइंटेड हैं, तो सभी BLOs को उनके इनोमरेशन फॉर्म हमने दे दिए हैं, जो कि कल सुबह से अपनी कार्रवाई शुरू कर देंगे। इसके साथ साथ ऑनलाइन फॉर्म भरने की भी सुविधा दी गई है।
0: भारत ऋतु विज्ञान विभागेन स्वस्तनं यावत् उपहिमालयीय पश्चिम बंग क्षेत्रे सिक्किम प्रदेशे च प्रचण्डतः अतिप्रचण्ड तरायाः वर्षायाः पूर्वानुमानं कृतमस्ति। बुधवासरं यावत् अरुणाचल प्रदेशे, असम राज्ये, मेघालये, केरलम राज्ये, माहे प्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यतीत्यपि ऋतु विभागेन पूर्वानुमानं कृतम्। फीफा विश्वचषक क्रीडायाः नॉकआउट इति चरणे संयुक्तराज्य अमेरिका देशस्य लॉस एंजलिस नगरे प्रथमायाः नॉकआउट इति स्पर्धायां कनाडा देशः दक्षिण अफ्रीका देशं 1-0 पराजयत्। बैडमिंटन क्रीडायां भारतीयः क्रीडकः किदंबि श्रीकान्तः US ओपन क्रीडायां पुरुष एकल स्पर्धायां रजत पदकं विजितवान् इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य स्वरूप, ही निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची।
3: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
4: श्रोतेहो नमस्कार। मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव, ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी। बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्यार गोष्टी, परिकथा लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, हा पुरस्कार मानाचा समजला जातो तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे। आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास। सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये।
5: धन्यवाद मॅडम।
4: सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे।
5: धन्यवाद आपलं।
4: सर, आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत। हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना आपण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
5: माझा जो प्रवास आहे म्हणजे माझा जो पिंड आहे तो मूळचा कवितेचा आहे, पण जे आता सांगितले ते पाच कविता संग्रह प्रकाशित पण झाले.

0: लिहिलेले आहेत. यात मूलतः प्रेम आणि निसर्ग या दोन भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत. परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले. यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे. यात आणखी नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे सगळं वाचताना माझ्या एक लक्षात आलं पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
1: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
0: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तसं मी याआधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं. परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपलं जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
1: बर, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होता जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
0: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठराखण म्हणजे ब्लर्ब लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही अर्धा पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले? तर मी सांगितलं सर मी जो नैसर्गिक आपली लय आहे त्या लयीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारणत्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ते सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचे इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मग हा एक छोटा मी प्रयत्न या कथासंग्रहाच्या दृष्टीने करून पाहिला. हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे.
1: सर, किशोरवयीन मुलांचे अनुभव आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रण बिंदू वापरून घटनांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनपट असतो तो मांडणं खूप कठीण असतं, कारण किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये एक खळबळ चाललेली असते, एक उलथापालथ होत असते.
0: हो मॅडम.
1: आणि ह्याचा समावेश आपण ह्या सगळ्या कथांमध्ये केलेला आहे आणि तो वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, ह्यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
0: हे काव्यसंग्रह मूळतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्यसंग्रह आहे त्यातली एक कविता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी बीए बीकॉम आणि बीएससीच्या द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
1: नक्की.
0: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागलेला, बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला, बाबरीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले, त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले, चांदही फुलले हसले,

0: बाबळ फुलोऱ्यात अडकले, मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले, मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले, चान तसेच मावळले, चान तसेच मावळले।
1: वा, खूप सुंदर सर। या सोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने, साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं। दिवाळी अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल, कविता असेल, एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो। तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो। आपण याबद्दल काय सांगाल?
0: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो। मला आठवतं मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन, त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो, घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती। नुसतीच दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती। तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं। कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनं व्यक्त होतो त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात, पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपल्या काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो।
1: खरे सर, आता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा। आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे। सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
0: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे। आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे। त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल, कोणी प्रेरणा घेईल, अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे।
1: खरे सर, मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल।
0: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे, त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे। तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो। तुझ्या आठवणी वेळू, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा।
1: वा,
0: एक शेवटची यातली कविता सांगतो। बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू। बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू। त्यावेळी मी बावरलेलो, त्यावेळी मी बावरलेलो, तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो, काल स्वप्नात मी दयाळ झालेलो।
1: खूप सुंदर सर। सर, चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात। याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे, एक घट्ट पकड आहे, ती आपण कशी पकडून ठेवता?
0: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो ते समाधान खूप मोठं असतं आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो। एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात त्या पद्धतीने करू शकतो। लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो। यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे। व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत, त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहे त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे। तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं। आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत, त्यांचे देखील मला

0: सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला म्हणजे आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी, आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात ते अभिप्राय देखील आपल्याला कथा लेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
1: त्यामुळे सातत्याने राखला जातो.
0: हो तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
1: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्याबद्दल काय सांगाल?
0: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरवयीन पात्र आहे. म्हणजे हा एक होतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचनीय ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जो भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातून म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं एकूण 6-7 कथा आहेत त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झडपड आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
1: बरं, आता आपण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील 4 काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो, ह्याबद्दल काय सांगाल? आपण अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
0: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही. कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण त्या अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही. त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरंतर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
1: बरं, एक आव्हानात्मक काम असतं.
0: हो,
1: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात, तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
0: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने, म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरवयीन मुलांसाठी लिहित आहे तर किशोरवयीन मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला, तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केलेली आहे, आपण पुढे गेलेलो आहोत, परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे. परंतु किशोरवयीन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
1: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथा संग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
0: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचं एक भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं. ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर बी खूप झाडं होती, लिंब, वड, कवट, आंबा, बाबळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही ती.

0: इतकी, त्यात चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी. हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एकतर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळीची बी झाडी होती, पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रान चिंच, चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे, चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस अखेरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना, साधं काळं कुत्र बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे, पर ग्राउंडवर जायची हिम्मत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग. इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
1: वा खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
0: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो. जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो. कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींशी भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
1: वा खूप सुंदर. सर आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे. लेखन शैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
0: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
1: सर जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
0: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून, पहाडी बारी हलदरीतून. पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड. सरते शेवटी मला जंगलच भेटतं, सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही. तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एका दुसरा शब्द एखाद दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित जावं. लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त

0: मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावं असं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर आज आपण इथे आलात आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात यो हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
3: फीस पाहिलीस का?
1: काय कसं आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले।
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका

0: अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
2: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलीस

0: सर्वांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्य

0: आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्य दल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
8: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
9: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
10: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
9: सहज संवाद.
11: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे, वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या

0: कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खुडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोनमधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोनमधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात सन 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.

वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद, असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार, असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल, असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्णवेळ संचालक पद देण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा एक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT ने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल, त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या

0: पूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल, कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जुलै 2026। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हे होतं हवामान वृत्त। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात जांभूळ लागवड व्यवस्थापन याविषयी डॉ लहानू गबाले यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं। किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे, म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे। आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यानविद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉ लहानू गबाले। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
2: धन्यवाद।
1: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल, त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?
2: जांभूळ या पिकाला अनन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे। यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात। यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात। तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेह रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे। अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो। जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे। त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते। तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणात

0: मध्ये घेतल्यास रक्त अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
1: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
0: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाशी क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडीयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
1: हवामान कसं असायला हवं?
0: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणं गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
1: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
0: हो नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीनं विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इंडियन एव्हरेजमध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमीडॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG 10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून 2 दा येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्या

0: त्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदगाष्ठ पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोपे तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बहाडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंड, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपवाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत, 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश सरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रीपमधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण तान सोडताना ड्रीपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला एखादा महिना तरी झाडाला तान देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते.

0: त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून एकदा 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो. कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 6व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारी दृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत, ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत, या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो, नक्कीच. जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे? तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीने द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीने आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे, या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात. आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत, ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळं लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मेलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे. व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे. किंवा 5% निंबोळ्यारकाची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे. कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो. परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः 1/2 किंवा 1 किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव,

0: त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी, आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत, मग यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुलगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते. परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा हे ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकेमधूनच घेतली गेली पाहिजेत. कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकेमधून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आताच आपण ऐकलं जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर लहानू गभाले यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत.
3: ओ

0: मंडळी आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील शांता शेळके यांचे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच माझा आवार माझे शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. बरंय तर मंडळी, नमस्कार.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात। श्रोत्यो 8:48 झाली आहेत।
1: तृष्णा तुझी शांत कराया, तृष्णा तुझी शांत कराया, तुला सृष्टीने पाणी दिले, त्या पाण्याचे मोल जाणता, त्या पाण्याचे मोल जाणता, सजीवांचे हे जीवन फुले, सजीवांचे हे जीवन फुले।

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85.
1: 9637 3549 85.
2: लहानग्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे घरातला आनंद. याच्या सर्व काही करण्यामध्ये आईचा वेळ कसा जातो कळत नाही. हे हसणारं बालक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासोबत खेळणं, यातला आनंद केवळ अवर्णनीय असतो. आपण गाणं म्हणायला सुरुवात केली तर तेही सूर लावतं. आपण धावायला सुरुवात केली तर तेही धावू लागतं. केवळ अनुकरणानं हे सर्व काही करतं. आईसोबत बाबाही बालकाला प्रिय होतात. हे सारं घडतं अगदी सहज. बालकाचं खाणं, हसणं, चालणं, बोलणं, यातून ते अनौपचारिकरित्या चांगल्या सवयी अवगत

करत असतं, आत्मसात करत असतं. एकदा नीटनेटकेपणा, स्वच्छता, स्पष्ट बोलणं या आणि अशा सवयी जडल्या की ते बालक आपोआप समजदार होतं.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:05 झाली आहेत. मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान

0: केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचा आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोळी गीत.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देवीचं गोंधळ गीत.
1: ए भक्ती भाव

या गीताबरोबरच मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या स्वरातील प्रसाद कुलकर्णी यांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचे सतारवादन राग जिला काफी. त्यांना तबला साथ केली आहे राजकुमार नायगम यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग जिला काफी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कीर्तिक कुमार यांच्या सतार वादनात राग जिल्हा काफी आपण ऐकत होतात. त्यांना सबला साथ राजकुमार नायगम यांची होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग. विलंबित आणि द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत फिरवा कोवीर. द्रुतबंदिशीचे बोल आहेत सजन मोरेघर. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर, तबला साथ भानुप्रकाश बारोट. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग, हार्मोनियम साथ अनंत केमकर, तबला साथ भानुप्रकाश बारोट. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 11:00 हिंदीत समाचार आणि 11:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी.